0: अभी आपने सुना तेलुगु कार्यक्रम। ये आकाशवाणी का श्री विजयपुरम केंद्र है। 12:30 हुए हैं, लीजिए अब सुनिए मलयालम कार्यक्रम।
1: മീഡിയം വേവ് 438.6 മീറ്റർ അഥവാ 684 കിലോഹെർട്സിൽ ഇത് ആകാശവാണി ശ്രീ വിജയപുരം നിലയം.